0: पांच छह टोल का वो बोता।
1: या
0: उसके बाद फिर ना आए थे कम से कम 22 दिन बाद रे
1: इना जाओगे दादू लेते हो चल के
0: या इना कुटी कुटरे जैसे सेठ बुबई है सेठ बुबई रे तो कुटी कुटरे बोरा बोरा रे हकता इन द बोरा रे जो का बीच बीच रे दा स्प्रे नो है तो बा
1: अच्छा
0: सीता अपंग आयु पंग
1: अच्छा
0: इना द टेम्परेचर बहुत बढ़िया था इना
1: अच्छा
0: उसके बाद फिर इना कम से कम 20 दिन रगे एन रे जो अंकुरन ये हुआ माइसेलियम जो पूरे रेडी चबाओ उसके बाद पिन हेड ओल लाइन है
1: अच्छा
0: जुका जुकन पिन हेड ओल ला उसके बाद एन पिन हेड के 25 दिन तक रे पूरे मारंग चबाओ अकरिंग लायक बई हो
1: बई हो कच्ची
0: उर बई हो ना
1: अंदर जंप जंप एन दो ओमना कच्ची
0: या इन दो बाल का मिश्रित रूम पे कने ते ओल
1: अच्छा अब इन दो नेन ओवाइन ले लेते दो बोरा ते के ओवा बन बई कड़े है
0: बोरा ते के कम खर्चा लिंग बई कड़े
1: अच्छा ओकोय ओकोय दो ओवा भीतर को चासी है इनल को है
0: या
1: नो ನೆನೋ ಎಸು ಬಣಿ ಸುವಿಧೆ ಮನೆ ಕಚ್ಚಿ ಬೋರತ್ತೆ ಬೈತ್ಯ ಚಿತ್ತಂದೆ ಬುಸುತ್ತೆ ದಲ್ಕೇತೆ ಇನೋ ಠೀಕಿ ಕಚ್ಚಿ
0: ಇಯ ಬೋರತ್ತೆ ದಲ್ಲತಿ ಅಚಿನೆ ಚಿ ಅಬುದೋ ಜುಕ ಖರ್ಚೆ ಬಚಾವ ರದ ಮಂತಿಯ
1: ಇಯ
0: ಖರ್ಚೆ ಬಚಾವ ಲಗೆ ಅಬು ಜೋ ಬುಸು ಕೊ ಎಸು ಪುರೆ ಬು ಬಗಡ ಆತಾ ಇನಾ ಕೊತೆ ಗೆ ಹಲ್ಕಾ ಫುಲ್ಕಾ ಛೋಟಾ ಮೋಟಾ ದಲ್ ಬಾಕೆ ತ ಜಾಲ್ ಕೇತೆ ಉಂಬುಲ ಒಚ ಮಂತಿಯ
1: ಇಯ ಇಯ
0: ಉಂಬುಲ ಒಚಂಡೋ ಬಜಾರ್ ಕೊರೆ ಬೋರಕೊ ಎಸು ಸಸ್ತಾರ ನಮೋ ಇನಾ ಕೊತೆ
1: ಇಯ
0: जाल का तो कुटी कुटी बोलो अच्छा नहीं तो अब इनकम मुझे उछा मिलती है अगर अब दही तो बढ़िया सेट वो बही दही है या बढ़िया स्ट्रक्चर वो बही दही है बढ़िया सेट वो बही दही है अंदर साल भर भी चास दही है ना
1: चास दही है अच्छा ऐसे बढ़िया कजी ऐसे बढ़िया उपाय अब ना इनते नाला बसा सिनोतन हो को ऐसे पूरे मिना को है इटा दिसम गुरे को नाला इनते कोई दो कोरोना मनते ओते ते को जो पैसा बनवा पैसा को मकवा रे को मिल के ना को मना ऐसे पूरे अबू हो को इटा दिसम को सेनोआ इन्हें ते पूरे बढ़िया तो नैना तरंग इनकन समझो जना इन अबिन इनकन हो को अपना पे इटा दिसम रे अखरिंग हो को चिकन संदेश पे नमकवा
0: इटा दिसम रे पे अखरिंगे ते बढ़िया दो अगर आबूगे छोटा मोटा बिजनेस के तो निंता अरे वासुल ना इना सबसे बढ़िया है इटा दिसम रे अलिंगो इटा दिसम लिंग सेलन तई कने एक टाइम एंते अलिंग इन पारे दो साल निकलिंग तई कने अलिंग अप्रेंटिस कन तई कने दो इन ता अलिंग ललबागडे एसु अपना मेहनत निंता रे लगाओ उडो इनके सब ते इनकम का नो इन अलिंग उडो बाकडा ची अपना के छोटा मोटा बिजनेस लगाओ केर दो निंता रे जो मेहनत तने इटा दिसम रे अपना जगर बु मेहनत कर दो इने तो बणी इनकम बना में आमंती है ಅಂದ ಇನ್ ಪಾಯ್ತಿಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಕುರೆ ನಾದಬ್ಬು ಇಂಟರ್ನೆಟ್ ರೀ ಜಮಾನ ಚಲೋವಾಕನ ಅಂತ ಏನಕ್ಕೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಕುರೆ ಫೇಸ್ಬುಕ್ ಕುರೆ ಲಲ್ಬಾಕಾಯ್ತು ಉಚ್ಚಾಸ್ ರೀ ಅಲ್ಲಿಂಗ್ ಲಲ್ಟೋ ಕಡೆ ಅಂತ ಅಲ್ಲಿಂಗು ನಿಪಾರ ಬಿಸ್ನೆಸ್ ಲಿಂಗ್ ಚಲಾವಕ್ಕೆ ಹಸು ಮನೆಯ ನಾ ತೆಗ್ದು ಮಿನ ಜಾನ್ ಹನಿ ಕೊದು ಬನೋ ಏನು
1: ಮೈನರ್ ಚಿಮೆಂತ್ರ ಕಮಾಯಿ ಬೋದು
0: ಅಲ್ಲಿಂಗ್ ಮೈನರೇ ಕಮ್ ಸೆ ಕಮ್ ನಿಂತ ಆಯ್ತೆ ಕಮ್ ಸೆ ಕಮ್ 30,000 ರೂಪಾಯಿ ಹರ್ ಮೈನ ಲಿಂಗ್ ಕಮಾಯ
1: ಅಚ್ಚಾ
0: ಅಗರ್ ಸೇಡ್ ಉಂಡೋಗೆ ಮರಂಗ್ ನೋ ಬೈರ್ದೋ ನೇತೆ ಡಬಲ್ ಕಮಾವು
1: ನೇತೆ ಪೂರ ಬಣಿ ಕಮಾವು ಜಿ ಅಚ್ಚಾ अच्छा ठीक है इंदा दो ऐसे बनी इनका जी इंदा नैना दो अकारिंग हो चिका गए
0: शुरुआत रे दो अलिंग चाय बसरे का अकारिंग होता ही कना इंदो कुछ पंपलेट लिखना अकुलिंग चपकड़े तो जैसे ना अबू जो सब्जी वो अकारिंग है अब क्या जाया इंता अकुरे कागज लिंग होता काजे कागज लिंग इंता अलिंग एमता चेनेना रे उरे अबू नेन नेन बेनिफिट मना उंड ऑर्गेनिक तरीके तलिंग चासे इतना जान केमिकल को कागे ಎಂದು ಎಸು ಪೂರೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಪಡಾವೆಯ ಕೊ ಲಲಿಯೇ ಕೊ ಅನೇತ ಚೆನ್ನ ಸೂಯ ಸೂಯ ತಕ್ಕೂ ಇಟ್ಕೊ ಸೆಬಿಯೇನ ಅಂತಾರೆ ಅಂತ ನಾದು ಇನ್ಕ ಡಿಮಾಂಡ್ ಮಿನ ಅಂತ ಜಾವಕ್ಕೆ ಪೋನಿಯ ನೈ ಲಾರೆ ಹೇ ಕೊಬಿ
1: ಅಚ್ಚಾ ಮನೆ ಅಕರಿಂಗ್ ದೇಸು ಅಕರಿಂಗ್ ಕೈದ
0: ಅಕರಿಂಗ್ ಎಸು ಬಣಿಯ ಅಕರಿಂಗ್
1: ಅಚ್ಚಾ ಠೀಕಿ ಅಚ್ಚಾ ಠೀಕಿ ಎಂದು ಎಸು ಬಣಿಯ ಜಗರ್ ಬನ್ ಜಗರ್ ಕಡ ಎಂದೆ ದಿಸುಮ್ ಹೋಕೊ ತಾರಿನ ಸಂದೇಶ ಮಿನಾಚಿ अपना टायर रे असुलंती आ बुद्धि जदि बेन अड़ाया इटा पर बुद्धि अड़ाया बदल दो एन दो एसु बणी आसुले इन रे खजी दो खजी एन दो नेन खजी दो देगे मार सबन अयम देन को अलंग पाए।